आवागौन निवार सच राते, साच शब्द मन भाया, सतगुर सेव सदा सुख पाई है, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिवलाई, अगम अगोचर नाम निरंजन।

कर भरयो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापक देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते

पुरुष वरसाचा जाता एक नाम असल संसारे जुन भगत भौजल तारे सिमरो सोई नाम प्रधान। एक नाम रसिक